जाए, नदर करे इतना सदगुरु मिले, परमत नानक पहुंच जलता रहे। आसा महला पहला पंच बदे, दुध बिन तेन पंख बिन पंखी, जल बिन उदबुज कामना ही, क्या सुल्तान सलाम विहूणा, अंधी कोठी तेरा नाम नाही, की विसर है दुख बहुता लागे, दुख लागे तू विसर नाही, हरहाओ अखी अंध जीव रस नाही, कन्नी पवन ना वाजे, चरणी चले पजूता आगे, विण सेवा फल लागे, अखर देख बाग पे चोखी, सिंचित भाव करेगी, सब ना फल लागे नाम एको, बिन कर्मा कैसे लेगी, जेते जी तेते सब तेरे, विण सेवा फल किसे नाही, दुख सुख पाना तेरा होवे, विण नावे जियो रहे नाही, मत विच मरण जीवन होर कैसा, जा जीवा ता जूत नाही, कहे नानक जीवाले जिया, जय पावे है राख तुही, आसा महला पहला, काया ब्रह्मा मन है तोती, ज्ञान जिनेऊ ध्यान कुसपाती, हर नामा जा जा चौनाओ, गुर प्रसादी ब्रह्म सुमाओ, पांडे ऐसा ब्रह्म विचार, नामे सोच नामो पढ़ो, नामे चज आचार रखाओ, बार जनेऊ जिचर जोत है नाल, धोती टिक्का नाम सुमाल, ऐथे उथे निभगी नाल, विण नावे होर कर्म ना पाल, पूजा प्रेम माया परजाल, एको वेखो अवर ना पाल, इन्ने तत गगन दा द्वार, हर मुख पाड़ पड़े बीचार, भोजन पाओ परम पाओ भागे, पारू रश बचोर न लागे, तिलकल लाट जाने प्रावेक, बूझे ब्रह्म अंतर बवेक, आचारी नहीं जीत्या जाए, पाड़ पड़े नहीं कीमत पाए, अष्टदशी चौपेद न पाया, नानक सदगुर ब्रह्म दिखाया, आसा महला पहला, सेवक दास भगत जन सोई, ठाकुर का दास गुरमुख होई, जिन सिर साजी तिन फुन गोई, तिस बिन दूजा अवर ना कोई, साच नाम गुर शब्द विचार, गुरमुख साचे साचे दरबार रहाओ, सच्चा अर्ज सच्ची अरदास, मैली खजम सुने साबास, सच्चे तख्त बुलावे सोए, देव डियाई करे सो होए, तेरा तान तू है दी बाण, गुर का शब्द सच निशान, मन ने हुक्म सो प्रगट जाए, सच निशाने ठाक न पाए, पंडर पढ़े वखाने वेद, अंतर अवस्थ न जाने पेद, गुर बिन सूझी बूझ न होए, साचा रवरै प्रसोए, क्या होए अखा आख वखाणी, तू आपे जाने सर्ब वडाणी, नानक एको दर दी बाण, गुरमुख साजता गुजराण, आसा महला पहला, काची गागर दे दुखेली, उपजे बिन से दुख पाई, यो जग सागर दुत्र क्यों तरिए, बिन हर गुर पार न पाई, तुझ बिन अवर ना कोई मेरे प्यारे, तुझ बिन अवर ना कोई हरे, सर्बी रंगी रूपी तू है, तेस बगसे जिस नदर करे रखाओ, सास बुरी कर वास न देवे, फिर स्यो मिलन ना दे बुरी, सखी सजनी केखो चरण सरेव, हर गुर कृपा ते नदर तरी, आ विचार मार मन देखया, तुम सा मीत न अवर कोई, ज्यों तू रख तिभगी रहना, दो सुख देवे करे सोई, आसा मनसा दो बिनास्त, त्रिगुण आस निरास पई, तुरियावस्था गुरमुख पाई है, संत सभा की ओट लगी, ज्ञान ध्यान सगले सब जप तप, जिस हर हृदय अलख पेवा, नानक राम ना मन रता, गुरमत पाए सहज सेवा, आसा महला पहला, पंच पदे मोह कुटुंब मोह सवकार, मोह तुम तजो सगल वेकार, मोह अर परम तजो तुम वीर, साच नाम हृदय रवे शरीर, रहाओ सच नाम जा नवन दपाई, रोवे पूतना कल पैमाई, एत मुए डूबा संसार, गुरम कोई उतरे पार, एत मुए फिर जूनी पाहे, मोहे लागा जमपुर जाहे, गुर दिखिया ले जब तब कुमागे, ना मो टूटे न थाए पाए, नदर करे ता यो मो जाए, नानक हर्षों रह सुमाए, आसा महला पहला,
ਆਪ ਕਰੇ ਸੱਚ ਅਲਖੇ ਪਾਰ, ਹੋ ਪਾਪੀ ਤੂੰ ਬਖਸ਼ਣ ਹਾਰ, ਤੇਰਾ ਪਾਣਾ ਸਭ ਕਿਛ ਹੋਵੇ, ਮਨ ਹੜ ਕੀਤੇ ਅੰਤ ਵਗੋਵੇ ਰਖਾਓ, ਮਨ ਮੁਕੀ ਮਤ ਕੂੜ ਵਿਆਪੀ, ਬਿਨ ਖਾ ਸਿਮਰਨ ਪਾਪ ਸੰਤਾਪੀ, ਦੁਰਮ ਤਿਆਗ ਲਹਾ ਕਿਛ ਲੇਵੋ, ਜੋ ਉਪਜੈ ਸੋ ਅਲਖ ਪੇਵੋ, ਐਸਾ ਹਮਾਰਾ ਸਖਾ ਸਖਾਈ, ਗੁਰ ਘਰ ਮਿਲਿਆ ਭਗਤ ਦ੍ਰਿੜਾਈ, ਸਗਲੀ ਸੌਂਦੀ ਤੋਟਾ ਆਵੇ, ਨਾਨਕ ਰਾਮ ਨਾਮ ਮਨ ਪਾਵੇ, ਆਸਾ ਮਹੱਲਾ ਪਹਿਲਾ ਚੌਪ ਦੇ, ਵਿਦਿਆ ਵਿਚਾਰੀ ਤਾਂ ਪਰ ਪੁਕਾਰੀ, ਜਾਂ ਪੰਚ ਰਾਸੀ ਤਾਂ ਤੀਰਥ ਵਾਸੀ, ਘੁੰਗਰੂ ਵਾਜੇ ਜੇ ਮਨ ਲਾਗੇ, ਤਉ ਜਮ ਕਾਂ ਕਰੇ ਮੋਸੂ ਆਗੇ ਰਹਾਉ, ਆਸਨ ਰਾਸੀ ਤਉ ਸੁਨਿਆਸੀ, ਜਾਂ ਜੈ ਜੋਗੀ ਤਾਂ ਕਾਇਆ ਭੋਗੀ, ਦਇਆ ਦਿਗੰਬਰ ਦੇ ਵਿਚਾਰੀ, ਆਪ ਮਰੇ ਅਵਰਾ ਨੇ ਮਾਰੀ, ਇਕ ਤੂੰ ਹੋਰ ਵੇਸ ਬੋ ਤੇਰੇ, ਨਾਨਕ ਜਾਣੇ ਚੋਜ ਨਾ ਤੇਰੇ, ਆਸਾ ਮਹੱਲਾ ਪਹਿਲਾ ਏਕ ਨ ਪਰੀਆਂ ਗੁਣ ਕਰ ਤੋਵਾ, ਮੇਰਾ ਸੋ ਜਗ ਹੋ ਨਿਸ ਪਰ ਸੋਵਾ, ਇਉ ਕਿਉ ਕੰਤ ਪਿਆਰੀ ਹੋਵਾਂ, ਸੋ ਜਗ ਹੋ ਨਿਸ ਪਰ ਸੋਵਾ ਰਹਾਓ, ਆਸ ਪਿਆਸੀ ਸੇਜੇ ਆਵਾ, ਆਗੇ ਸਹਿ ਭਾਵਾ ਕੇ ਨਾ ਪਾਵਾ, ਕਿਆ ਜਾਨਾ ਕਿਆ ਹੋਏ ਗਾਰੀ ਮਾਈ, ਹਰ ਦਰਸ਼ਨ ਬਿਨ ਰਹਿਣ ਨਾ ਜਾਈ, ਰਹਾਓ ਪ੍ਰੇਮ ਨਾ ਚਾਖਿਆ ਮੇਰੀ ਤਿਸਨਾ ਬੁਝਾਨੀ, ਗੈ ਸੋ ਜੋਬਨ ਤਨ ਪਛਤਾਨੀ, ਅਸੇ ਜਾਗੋ ਆਸ ਪਿਆਸੀ, ਪਈ ਲੈ ਉਦਾਸੀ ਰਹੋ ਨਿਰਾਸੀ, ਰਹਾਓ ਹੋ ਮੈਂ ਖੋਏ ਕਰੀ ਸੀ ਗਾਰ, ਤੋ ਕਾਮਣ ਸੇਜੇ ਰਵੇ ਪਤਾਰ, ਤੋ ਨਾਨਕ ਕੰਤੇ ਮਨ ਪਾਵੇ, ਛੋੜ ਵਡਾਈ ਆਪਣੇ ਖਦਮ ਸੁਮਾਵੇ, ਰਹਾਓ ਆਸਾ ਮਹੱਲਾ ਪਹਿਲਾ, ਪੇਵ ਕੜੇ ਤਨ ਖਰੀ ਇਆਣੀ, ਤੇ ਸਹਿਕੀ ਮੈਂ ਸਾਰ ਨ ਜਾਣੀ, ਸੋ ਮੇਰਾ ਏਕ ਦੂਜਾ ਨਹੀਂ ਕੋਈ, ਨਦਰ ਕਰੇ ਮੇਲਾਵਾ ਹੋਈ, ਰਹਾਓ ਸੋ ਰੜੇ ਤਨ ਸਾਚ ਪਛਾਣਿਆ, ਸਹਿ ਸੁਪਾਏ ਆਪਣਾ ਫਿਰ ਜਾਣਿਆ।

आठ पैर हर नाम सिमरो चले तेरे साते पासा संगत सदा नानक मिटे दुख कमाते वल वंच कर उधर पर।

जागृतो बैरागी सबन वेद्या मेरी माई अंतर जोत निरंतर बाणी साचे साहिब स्यों लिवलाई आओ। असंख बैरागी कह बैराग सो बैरागी जे खसमे पावे हिरदे शब्द सदा पै रचिया गुर की कार कमावे एको चेते मनुआ ना डोले आवत वर्ज रखावे सहजे माता सदा रंग राता साचे की गुण गावे मनुआ पौन बिन सुखवासी नाव से सुख पाई जेबा नेत्र सोच।

रंग होए, तिस की संगत जे मिले प्यारे, रसले तत् विलोए, पद प्रवाना साज का प्यारे, नाम सचा निशान, आया लिखले जामना प्यारे, हुक्मी हुक्म पछाण, गुर बिन हुक्म ना बूझिए प्यारे, साचे साचा तान, हुक्मे अंदर निम्या प्यारे, हुक्मे उधर मझार, हुक्मे अंदर जम्या प्यारे, ऊंदो सिर के पार, गुरमुख दरगे जानिए प्यारे, चले कार्य सार, हुक्मे अंदर आया प्यारे, हुक्मे जादू जाए, हुक्मे बन चलाइए प्यारे, मन खुले सजाए, हुक्मे शब्द पछाणिए प्यारे, दरगे पैदा जाए, हुक्मे गणत गणाइए प्यारे, हुक्मे होमे दोए, हुक्मे पवे पुआइए प्यारे, अब गुण मुठी रोए, हुक्म संजापे साग का प्यारे, सच मिले वडे आई होए, आखणे उखा आखिए प्यारे, क्यों सुनिए सच ना हो, जिन्नी सो सहाराया प्यारे, औ तिन बलहारे जाओ, नाओ मिले संतोखियां प्यारे, नदरी मेल मिलाओ, काया कागद जेथिगे प्यारे, मन वसवाणी तार, ललता लेखन सज की प्यारे।